0: जी आई गॉट द चर्ड सर असुन की असुन तकमजा हिसाब का मले अजी उदां रोंग इम्पैक्ट अगर सर बंगला अस तकमजी या मजी योग तो कर बंगला अजी उदां कम आई कनुआ या मी पापा ने मर्ड
1: ओ
0: चो
1: नी हाउ
0: रिकवर
1: नी
0: में से
1: ओ
0: चो
1: नी
0: असुन
1: हाउ
0: की
1: नी
0: उदां 1950s ताशी नों टीवी शोस तम नों उदां द चर्ड मजी दुपुर द जों किनंग छ का का मा बाजे किलोंग नोंदांग मनर ला किनंग बो असर तनुर दम तेंजक छ असबो अन पलवा किबुंगा चा यांगजबा इदम नोक्सा दम नोंदांग लाजी पोट्रे सा रो जजे
1: ओ नी
0: असर इतम अमला शोस असबो मूवी दम नोंग कांगादांग तछर दम दम तुंगती शिलम माकी दक्सी यारो असर इबा मला साया असर नोक्सा दम इदम जगी तरप्रंगर दम जी फोर
1: हाउ
0: असनो
1: नी हाउ नी
0: शितकपा ओदांगजी रियलिटी नोंजी सा कासा जी इबा इफेक्ट जी सा रोगो
1: हाउ नी हाउ नी
0: उदां रूल दा चोंग नोंगाम शिबा माजे असनो गे आदुआ आंगा जगर असन शिदाखपा लिबा लिरु नोंगा या माजे सा रोवा जे सगा दनबु अलिमा मलेशिया ता चकलने आउबादन तिसर दमा शिसा लियोक पुशिबा असरबो मितत पा नोंग रन लोकतांग इतम नोंग तो मलेशिया खारबो असनो गे उदां आंगोरा जे
1: Nai tanga shiba madam ji, orang 1950s ta shinung ji. Orang TV shows tam nung serial ama nung ama jina. Asir po orang movies tam nung ja. Tit sir ga jo dang kinung zi ta chung ka sir, kinung bu tenzi ga ta nur tenzi ga li zi. Ta sayu dang ji, jo kinung bu ja gya, jir nur ja gya, na bu ta na. Kinung zi na bu, masar wo ja na bu, kitang tanga li zi lau. Office nung a, masar bang orang employment, masi dang, kitang ji. Kiba ji na ji tung di bang di ba shi lam ji ba ja sur ju wa jong dak zi ba a sur bo dang a pen su shi shi du wa ba nu a ru dang ren mer tip top na da zi ba ki ur jin na ja ji ong za ja ren mer da a su ba ji a ji i ba nong ji shi dak ba nong ji a ji nya ka ru wa ji na sa i ba gi ja ja ma sa song do de zi ga ji la A year that no welcome to her, come dirty her, da chunger jibo, gay were, ginung bookable. But tinsaga, tanner bungo drok, swaji, pensalitza ta kija massa songto. Tan the budu numbo, the tsir yang abba, the baja liru yakibono.
0: Oh, nee.
1: The tsir yang main great earner, sir nakibono. Asrangano, ginungzu ginung bosun de ba, mabaina galir, business ina galir, asrubudan government service, masabang private sector balalano. Da inyak pa ji angur aji kanga chungur de chirdam ji odang sur chok chiba ki ja so shi shi dok chiba ki ja dam ji massa song da da su nong i de mama ji television nong do yok tang ji chogon de burum do iba ja gi effect sa do ra song do na da su ba da su ang no television movie as advertisement balala nong de chirdam ti mas bal mang nong am shi ba yim nong odang kanga kam dangar prang shi chiba ji Ya, anna di dang chimbir masu, saka ya central government kebuk Information and Broadcasting Ministry. Ajanga idem entertainment industry dem dang, parnu guideline dem review asu siya, yang lu shi zi asung dang alia si. Tete zi ji, idem mama nuksa dem, de zir dem negative nuksa sayo ba. Idem nung ya gen riprang siya, anu udang de zir du burajak ji, ah? Kesasa aku sa ta jumpa lemang nung nuksa dem ji sayu zuba ta aseng tanga par nuk tangya iba ji zulu ba aji asenu gi angur aji asir asenu gi ayam aji hau ta gi zok tader na
0: Oh ne ano iba ministry ya odang iba ya ki odang television broadcaster aserbo sensor board dem dang tetsir aser tu por chiz odang gadika suki ya zunguk tup cha su ji awareness workshop dem Aji broadcast asadze, ajung shir.
1: Oh ni, oh ni. Ini tu macam cik kah, dang tunggu bang asong tu. Asir, orang tang kem kan na zong dan nong yan film industry nong ja Hollywood asong, Bollywood asong wa. Orang the Malaysia card aji tu baji. Tang the third dem jinjang promote susu ban nong. Si tak pa utz, biopic. Mary ko mama movie dum do adu ka nga chung ardo la ku ma struggle sa kinung bu ki urang tan ru srang nao je national international level da shinong ha ta ku tu lu bun ro ba la in dang u tsi ba do priang ga job re act sa le ra sung do da sa dang je a Mary ko mi inyak de ni ya inyak